0: मेरा भारत एफएम,
1: इदम मम भारत एफएम,
2: दिस इज माय भारत एफएम,
3: हे आहे माझे भारत एफएम,
4: ये है मेरा भारत एफएम।